हे नानक जी, एक गल दसो, एक पासे ते तुसी उदासी पेख तारिया पे, एक पासे तुहाडे बाल बच्चे, तुहाडा परिवार, तुसी गृहस्थी हो।